0: ना रामदेव बाबन गया मारे न जर सब मकल हर दिया गोदे अब हम जी हर मान आ मी अब हमर मन मन आ मी तर हर करवा मन आ मी तो बाबा ये बापो का दे मक्का बा तोर दे बाप मन खुद हो मी तर हवा तो लो खुद हो मी तर हवा यूरा खुद हो मी तर अरे आई को मेरे बाबा रामदेव मारे नहीं सर सब मकल आ रिया बोले
1: gala zoro harami karantu ndarason mita fisko uskunu da uwa kruna karau daji kuma loktinde sa mew suwaye kakal daji loktudo ne paraskram do ne lora misiduna naptundo ya sawuya paraskram do ne lora midro kayan daji kilewan kirin sano